0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। मंडी हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा मंडी हो, आस्वाद घेऊया।
1: ओम गण गणेशाय नमः। मी वीना रामा या सादर कार्यक्रमात उपस्थित सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार। मॉरिशस मराठी मंडळी महासंघ, मराठी भाषा संघ आणि मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या निमित्ताने आज आपण सर्वजणी ते गणेश चतुर्थीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी एकत्र आलो आहोत। गणेश चतुर्थी हा आपल्या मॉरिशातील आणि संपूर्ण भारतातील अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा आणि सांस्कृतिकला जोडणारा सण आहे। भद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षांच्या चतुर्थीला भगवान गणेशाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून मोठ्या उत्सवाने साजरा करतात। श्री गणेश हे बुद्धी, सुख आणि समृद्धी देणारा देव आहे। ते ज्ञान आणि कलांचे देवतही मानले जातात। श्री गणेशाला विघ्नहर्ता आणि सुखहर्ता म्हणतो, म्हणजेच आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर करणारा देव। म्हणूनच कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना आपण नेहमी पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करतो। शिवाचा अंश आणि माता पार्वतीचा प्राण म्हणजे आपले विघ्नहर्ता श्री गणेश आहे। गणेश चतुर्थीला प्रमुखाने मातीपासून बनवलेल्या मूर्तीची प्राण प्रतीक्षा केली जाते। श्रद्धेने गणपती बाप्पाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतो आणि मानसिक शांतता व आर्थिक स्थैर्य लाभते। घराची सजावट उंबरातील रांगोळ्या, पारंपरिक मैजवान आणि बाप्पाला अत्यंत प्रिय 21 मोदकांचा विशेष नैवेद्य दाखवला जातो। तसेच दुर्वा, जास्वंदीचे फुले आणि शमीची पाने पाहून बाप्पाची आराधना केली जाते। 10 दिवसांचा हा या उत्सवाविविध सांस्कृतिक कार्यक्रम जाकरी, आरत्या आणि स्पर्धेने आयोजन केले जातात, ज्यामुळे स्थानिक कलागुणांना वाहवा मिळते। अनंत चतुर्दशील मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला जातो। बाप्पाला पुन्हा कैलासावर पाठवले जाते, जे सृष्टीच्या नियमानुसार नवश्रत्ता आणि पुन्हा येण्याचे आश्वासन यांचे प्रतीक आहे। गणेश चतुर्थीना प्रत्येकांचे नियम, मनभाव विधी नसून तो भक्ती, आनंद, सामाजिक ऐक्य आणि संपूर्ण समुद्र संस्कृतीचे प्रतीक आहे। या

नाला खूप मोठा ऐतिहासिक आणि सामाजिक इतिहास आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील गणेश उत्सवाची सुरुवात केली. त्यांनी आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हा उत्सव सुरू केले. पण ब्रिटिश काळात हा सण केवळ घरापुरता मर्यादित होता. 1893 बाल लोकमान्य तिलकांनी या सणाला सार्वजनिक गणेश उत्सवाची पुन्हा सुरुवात केली. आज हा सण सर्व लोक एकत्र येऊन साजरा करतात, ज्यामुळे समाजात एकता, प्रेम आणि बंधुभाव वाढतो. या काळात घरात घरात आणि मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण असते. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा व याखाने आयोजित केले जातात, ज्यामुळे तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होते आणि समाजात एकता, राष्ट्रभक्ती आणि स्वतंत्र चौलीचा संदेश पसरते. चला तर मग या गणेश चतुर्थीला आपण सर्वजण बाप्पाकडे चांगली बुद्धी, आरोग्य आणि सुखसमृद्धी मागूया. आपल्या मनातील वाईट विचार दूर करून एक सुज्जन नागरिक बनण्याचं प्रयत्न करूया. भेट घेता दोन ओल्या म्हणते, काय वर्णवा हा थाट, सजला चौरंगीत पाट, चढूनी नवीन हा साज, आले घरी हा गणराज, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मॉरिशस.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

तर सिखो आपले टीम सुरुवात झालं आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा. तर सिखो या 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रमात चालू ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी. तर ऐकूया या कोल्हे वाड्याची शान, कोल्हे गीत इन द वॉइस ऑफ शान.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग, स्वर तरंग,
0: स्वर तरंग।
2: हॅलो श्रोत्यांनो नमस्कार, श्री सोबत आपण आहात रेडिओ मधुरेश्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोत्यांनो 4 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यूनिंग करा आमच्या सोबत, आजच्या संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। पुन्हा श्रोत्यांनो कार्यक्रमाची सुरुवात करूया, ऐकूया पहिलं गाणं अंजली मराठे यांच्या सुमधुर आवाजात, माया या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घेऊया।

आशा भोसले यांचे सुमधुर आवाजात एक्स्ट्रा गायंदे शोधनो हे गाणे स्पेशली आम्ही वाजवत आहोत, कारण आज आहे शोधनो 9 सप्टेंबर, काल होत्या 8 सप्टेंबर म्हणजे आशा भोसले यांचा जन्मदिवस, तेव्हा शोधनो या क्षणी त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया पुढचं गाणं आणि या गाण्याद्वारे त्यांना आदरांजली वाहूया.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
0: ऋतुकाल आशा भोसले यांचा जन्मदिवस होता, या निमित्ताने त्यांनी गायलेली काही गाणी आपण ऐकलं। परत एकदा श्रोत्यांनी त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया नेक्स्ट ट्रॅक। त्यांच्याच गाण्यांनी एक अत्यंत छान वातावरण निर्माण झालेलं आहे। या परत एकदा त्यांच्याच आवाजात ऐकूया पुढचं गाणं। श्रोत्यांनो, आशा भोसले यांची गाणी म्हटलं की त्यांनी गायलेली लावणी अनिवार्य आहे, तेव्हा अर्थातच या क्षणी त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया एक लावणी, याचा आस्वाद घेऊया।

0: 890 kilowatts. This is Radio Mauritius.
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: हेलो अगेन श्रोतों, ऑन दिस वेन्सडे आफ्टरनून श्री सोबत आपण आहात रेडिओ मुरुडेश्वर स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे। श्रोतों, 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यूनिंग करा आमच्यासोबत, आजच्या संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। आज श्रोतों बुधवार आहे आणि आजकाल श्रोतों वातावरणात एक वेगळीच लगबग चालू आहे, एक वेगळीच उत्सुकता आहे श्रोतों, कारण आता काही दिवसातच आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे। श्रोतों, घराघरात सगळीकडे जोरदार तयारी चालू आहे, वेगळीच लगबग चालू आहे। अँड श्रोतों, स्पेशली अनेक ठिकाणी झाकरीची ताली ऑलरेडी सुरू झालेली आहे, तेव्हा श्रोतों अशा या भक्तिमय वातावरणात ऐकूया एक झाकरी गीत, मूड सेट करूया श्रोतों गणपतीच्या स्वागतासाठी। तेव्हा या क्षणी ऐकूया एक झाकरी गीत कविराज रामा यांच्या आवाजात, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो, लवकरच गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे। श्रोतनो, गणेशोत्सवाच्या या दिवसात आपण आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करूया आणि प्रेम आनंद आणि आपुलकी वाढवूया। गणेशोत्सवाचा आनंद घ्या। श्रोतनो, लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे अँड या क्षणी आतापासूनच आपण मूड सेट करीत आहोत काही गणेश गीतांनी। तेव्हा या क्षणी ऐकूया जावेद अली यांच्या आवाजात नेक्स्ट गणेश गीत टेकन फ्रॉम द मूवी घर ते गणपती। याचा आस्वाद घ्या। श्रोतनो, अँड कीप ट्यूनिंग, 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, वेळ निस्तून जात आहे, काही क्षणात आपला हा कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा आमची साथ देत राहा। शेवटपर्यंत फक्त 11-12 मिनिटे राहिले आहेत श्रोत्यांनो, तेव्हा पटकन ऐकूया एक्स्ट्रा आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया पाणी या मूवीतून घेतलेलं गाणं, तेव्हा याचा आस्वाद घ्या।

श्रुतिनो याक्षणे ऐकूया शेवटचं गाणं. सचिन पिलगावकर आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजात गणेशोत्सवाची धामधूम लवकरच सुरू होणार आहे. गणेशोत्सव लवकरच होणार आहे अशा या वातावरणात या एका गणेश गीताने कार्यक्रमाची सांगता करूया. शेवटचं गाणं आहे श्रुतिनो. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे. हॅव अ ग्रेट वेन्सडे आफ्टरनून. आपली पुढची भेटोपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

रसिक मंडळी नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन AM2. रसिक मंडळी हो, आज हा पूर्ण कार्यक्रम शिवमय असणार आहे, कारण आज मासिक शिवरात्री आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत अजिंक्य पोशिंके यांचे समुद्रावाजात. ऐकूया शिवस्तुती, आस्वाद घेऊया.

रसिक म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो मल्हारी राया याच गीताने. या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आमची पुढची भेट होईपर्यंत. मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.